गोविंद हम ऐसे अपराधी। हे गोविंद असी किहो जे अपराधी हां, असी किहो जे हां, आप किहो जे हो। जे ता समुंद सागर नीर भरिया ते ते